पवन गुरु पानी पिता माता धरत महत दिवस रात दुहे दाया खेला सगल जगत चंगे आईया उंगरे आईया वाचा धर्म हादू।